0: सहस्रधाय समिते
1: सो सहस्रधाय समिते सो सहस्रधाय समिते
0: समाहिता सो सहस्र धाय समिते
1: समाहिता सो सहस्रधाय समिते समाहिता सो सहस्रधाय समिते